0: ऑडियो मस्ती, फील द मस्ती।
1: Radio Musti.
0: RM2.
1: Radio Musti.
0: Feel the Musti.